0: ടൗൺ ഐറൺ സ്റ്റോർ ഹാളാണ് ഹോൾസെയിൽ ഡിപ്പോ എ നെയിം ടു ബി ട്രസ്റ്റഡ്
1: സരിയാ ഗാർഡർ ടിയർ എങ്കൽ ചേനൽപട്ടി ലോഹി ദർവാസ സിൽവർജാ ചോങ് സിമെന്റ് റേത്തി ക്രേഷ് രംഗ് വഗേര ബാസാർ കാ ബാരിയ ദസ്തയാബ് ആയി
0: ഹാണ യച്ചു മെഹ്റാൻ ഐറൺ സ്റ്റോർ നസ്ത് ബലോച്ച് പെട്രോൾ പമ്പ് നാഷണൽ ഹൈവേ ഹാളാണി
1: റാബ്തെ ലായ പ്രൊപ്രൈറ്റർ ഗുലാം നബി മുഗൾ 03003204372 ഐ 02424601000
2: खुशखबरी खुशखबरी हाँ अवां जे पांजे शहर मेहराबपुर में गिम्स अस्पताल गंबड़ जो चमड़ी वारन आई नहन एलर्जी कॉस्मेटिक आई वचड़ंदड़ बीमारियों जो माहिर डॉक्टर बशीर अहमद मेमण रोजानो शाम जो असर नमाज खां इशा जे नमाज ताईं आई हर आचर ते सुबुह जो 9 वगे खां रात 8 वगे ताईं मरीजन जो इलाज कंदा आहिन एड्रेस रोशन स्किन व एलर्जी क्लिनिक नज़ रेलवे फाटक अक्सा मस्जिद थरी रोड मेहराबपुर वधीक राबते जे लाइ 03 85 569 03 00 33 8 55 69

0: खैरियत कई हूंदी। महिरबानी मिठा, तूं असांजे शो में शामिल थियो आहियां, लखे कुर्ब आहिनि तुंहिंजा ऐं असांजो भाउ। अस्सलामु अलैकुम जनाब, मेरा नाम कमला इरशाद फ्राम कोचड़ी मोहम्मद कबीर, मैं आपका फैन हूँ। महिरबानी मिठा, वालेकुम असलाम, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं चवनि था कि आप मेरे पसंद का सॉन्ग सुनाएंगे, छो न ॿुधाईंदासीं बाबा, तव्हांजे लाइ हिते वेठा आहियूं, तव्हांजी पसंदि जो शो आहे ऐं तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे शो में शामिलु थिया, ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुमि। अदा जन फरमाइश आहे मूंखे बशीर जतोई जो कलाम ॿुधायो, अदा जेके तो ॿोल ॾिसिया आहिनि उहो कलाम मूंखे मुंहिंजी लाइब्रेरी में न मिलियो आहे। बहरहाल बशीर जतोई जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग आहे, उहो तव्हां सभिनी जी नज़र कंदा हलंदासीं। ऐं उन खां अलावा असांजे शो में असां सां गॾु आहे अदो, कहिड़ो अदो आहे, चवे थो अस्सलामु अलैकुम। त वालेकुम अस्सलाम भाउ, नालो लिखो हा त तमामु सुठी ॻाल्हि हुई, ऐं मूंखे बि तव्हां सां मुखातिबु थियण में आसानी थी वञे हा, ऐं मज़ो अची वञे हा। महिरबानी आहे मिठा, तव्हां असांजे शो में शामिलु थिया आहियो, लख कुर्ब लख अहसान अव्हां जा। कॉलर बि असां सां गॾु आहे, हलूं था कॉलर जी तरफ़। अस्सलामु अलैकुम।
1: وعلیکم السلام ادا چالا
0: اللہ جے کرم ادا کیر کتھا کھا
1: شمن علی سولنگی کمر دین چانڈو کھاندا
0: کمر دین چانڈو کھا ادا شمن کیڑا حال تھئی ٹھیک ہیں
1: اللہ شکر سر تاں بایو خوش آیو
0: شکر الحمدللہ اللہ جا احسان تاں اساں جو مورو ایف ایم بدھن آیو
1: جی جی بالکل وڈے شوق سان بدھن آیو اساں کے شوق پائے تاں جے ایف ایم تے اچن جو
0: मोस्ट वेलकम, हलिया अचो बाबा, असांजे ऑफिस जा दरवाजा सभिनी जे लाइ खुलियल आहिनि, तव्हांखे केरु झले थो कान अचो। ठीकु आहे, जॾहिं बि का अहिड़े क़िस्म जी असां तव्हां रेडियो ॿुधंदा आहियो त अहिड़े क़िस्म जी एडवर्टाइज़ हलंदी त पोइ तव्हां हलिया अचिजो जॾहिं इंटरव्यू कॉल थिया त, ऐं अची सघो था, को मसइलो कोन्हे को। ऐं असां त चाहियूं था त असां पंहिंजे नौजवाननि खे प्रोमोट कयूं हमेशह जी एम ओर एफ एम 88 या जी एफ एम नेटवर्क, इहा ई त कोशिशि कई आहे त पंहिंजे नौजवाननि खे प्रोमोट करे। अच्छा, तव्हांखे हीअ असां वारो शो कीअं लॻंदो आहे?
1: तमामु मज़ेदार लॻंदो आहे, असां ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं।
0: पोएं जुमे ते भला ॿुधो ई? हा चङो भला, ठीकु आहे, हाणे ईअं आहे त पंहिंजे दोस्तनि खे शामिल कर भला।
1: मुंहिंजा नंढड़ा आहिनि शहज़ादो ऐं समीउला,
0: ठीकु आहे, वॾी महिरबानी जी जी। अदा ॿुधायो, अगर शमन ॿुधी रहियो आहे न मूंखे, अदा ॿुधो, अगर हिन वक़्तु शमन ॿुधी रहियो आहे मूंखे त हुनखे असां चवंदासीं बाबा महिरबानी करे कावड़ छॾे ॾे, दुनिया आरज़ी आहे, ख़बर कोन्हे का केॾी महिल मथां मलाइक जी बीहे ऐं चवे अस्सलाम अलैकुम हलूं था गॾु, इन खां बहितर आहे बाबा कावड़ियूं ख़तमु कयो, पाण में ठही वञो, पाण में मिलो ऐं पाण में मोहबत इख़्तियार कयो, ऐं अगरि तव्हां सां ही ठही वञे न त पोइ तव्हां मूंखे पैनल ते मैसेज करे ज़रूरु ॿुधाइजो, ॿुधाइजो, ठीकु आहे
1: दादा,
0: वॾी महिरबानी,
1: ठीकु आहे।

0: ॻाए हुनखे नथो सघी, भला हुन जा बोल त मूंखे ॿुधा। यार ॾाढी त ॿुधाई, ईअं न कर, ईअं न कर। ठीकु आहे अदा, पंहिंजे दोस्तनि खे शामिल करण चाहीं थो?
1: जी सर, जी सर।
0: ठीकु आहे, पंहिंजे दोस्तनि खे शामिल कर प्रोग्राम में।
1: ठीकु आहे सर, ठीकु आहे।

0: ടൗൺ ഐറൺ സ്റ്റോർ ഹാളാണ്. ഹോൾസെയിൽ ഡിപ്പോ, എ നെയിം ടു ബി ട്രസ്റ്റഡ്.
1: സരിയാ ഗാർഡർ ടിയർ എങ്കൽ ചേനൽപട്ടി ലോഹി ദർവാസ സിൽവർജാ ചോങ് സിമെന്റ് റേത്തി ക്രേഷ് ഐ രംഗ് വഗേറ ബാസാർ കാ ബാരിയ ദസ്തയാബ് ആയി.
0: ഹാണെ യച്ചു മെഹ്റാൻ ഐറൺ സ്റ്റോർ നസ്ത് ബലോച്ച് പെട്രോൾ പമ്പ് നേഷണൽ ഹൈവേ ഹാളാണ്.
1: റബ്തെ ലൈ പ്രൊപ്രൈറ്റർ ഗുലാം നബി മുഗൾ 03003204372 ഐ 02424601000.
2: इर्शाद ऑटोस आई होंडा शोरूम मेहरापुर होंडा मोटरसाइकिल जोधपुर एतमाद आई बा अख्तियार इदारो इर्शाद ऑटोस आई होंडा शोरूम मेहरापुर नई मोटरसाइकिल जी सेल कंपनी जे मुकरर कर रेट ते दस्तयाब आहे. सर्विस सेंटर एटलस होंडा लिमिटेड जो वारंटी क्लेम सेंटर सर्विस एरिया जिते होंडा मोटरसाइकिल जी बेहतरीन सर्विस कई वेंदी आहे. होंडा कंपनी जा तमाम जेन्युइन स्पेयर पार्ट्स खुसूसी रियायत ते मौजूद. इर्शाद ऑटोस ते पेंजी होंडा मोटरसाइकिल जी करायो ट्रेनिंग कंप्यूटराइज जैपनीज टेस्टिंग मशीन जरिए जै में मिले थी मोटरसाइकिल जी कारकर्दगी तमाम बेहतर. फ्यूल एडजस्टमेंट आरपीएम जी एडजस्टमेंट कंप्यूटराइज जापानी मशीन जरिए कई वनिए थी. होंडा जे क्वालिफाइड टेक्नीशियन जी जेर निगरानी. इर्शाद ऑटोस हालाणी रोड मेहरापुर राब्ते जे लाइ 03201800003.
3: माशाला फौजी पाइप फैक्ट्री नर्स गर्ल्स डिग्री कॉलेज हालाणी रोड मेहरापुर असा वट जगह जो डारियो जगह जा पावा आई पाइप डेढ़ ब चार छ नव आई बारह इंच में प्लेन आई कॉलम में मौजूद आहिन. फौजी भाइरन लाए खुसूसी रियायत हुंदी. राबते लाए फौजी अब्दुल करीम 03014514456 आई तौकीर अहमद 03016923793.

0: السلام علیکم ادا.
1: وعلیکم السلام ادا. چھو پریشان آئیں
0: ادا؟ نو دکان کھولیو تم پر ہلے ہی نہ تو چھا کجے
1: ادا؟ دکان جی مشوری کرائی تھئی
0: نہ ادا؟
2: یار اج کل شہرن توڑے گوچھن میں جی میرا پر ایف ایم 94 ہی ہلے تھو. مو پنجو دکان کھولیو تو ایف ایم میرا پر تے پبلسٹی کرائی. کاروبار اڑو کامیاب ہو جو ایڈ بند کرانے تے دلی نتھی چوی.
0: مجھے دکان جی بیٹھ ہلندی؟
1: ہاں ادا. کاروباری اشتہارات، عام اطلاع، میلاد، مجلس، سالگرہ جی مبارک، مطلب ہر قسم جی ایڈورٹائزنگ ہلندی.
0: ادا جلدی کر مکھے بونجی ایڈریس تبودا.
2: آفیس جی میرا پر ایف ایم 94 نزد گرلس ڈگری کالیج حالانی روڈ میرا پر.
1: رابطے لائے حاکم علی جسکانی
3: 03013992836.
4: آئی محمد عمر گوری 0319 15 5724.
5: مہراب پور کے ہو تو آواز بھی مہراب پور کی ہے. سنتے رہو جی ایف ایم 94.
6: بسم اللہ الرحمن الرحیم. اسیں اساں مخاطب آہوں جی مہراپور ایف ایم 94 تا پروگرام صحت جی گال سان کرے حاضر خدمت اواں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی. سجنو اساں کی امید ہے تواں بالکل ٹھیک ٹھاک سب خوش ہوندا. جی خوش تے جہان خوش. اسیں ہمیشہ یہی دعا دیندا ہوں منجو تو وار وار تھو دم دم دعا کرے کوسو لگے نہ واو سجن کے خدا کرے کدیں بھی اواں سجنن کے کوسو واو نہ لگے. جتے بھی ہوجو خوش ہوجو سکھیا ہوجو ستاوا ہوجو دکھن جو سکھن جو ہمیشہ اواں سان ساتھ رہے دکھ اواں کھا کوہیں دور ہوجن. سامن صحت آہے سب کچھ آہے تین کرے چوندا ہن تندرستی ہزار نعمت آہے صحت سب کچھ آہے. پروگرام صحت جی گال میں اساں جے اسٹوڈیو میں موجود ہوندا ہن سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جے کہ ایک ملکی سطح جا ڈاکٹر آہن جے کہ اواں جے مہراپور شہر میں مریضن جو علاج کندا آہن ہر اربا خمیس جمعہ چھنچر آچر ایں سومر تے انگارے تے موکل آہے. باقی ڈیں ہفتے جا سبھی ڈیں ڈاکٹر صاحب موجود نہ آہن جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں. ڈاکٹر صاحب سن جا مشہور و معروف ڈاکٹر آئن مختلف بیماری جا ماہر ڈاکٹر آئن جن میں دم سیکو الرجی چمڑی جو مختلف بیماریوں نک گلے جو گدود نک جی ہڈی ودھیل ہوجے ان جو بغیر آپریشن جے کامیاب علاج کن تھا. گردے پتے مسان جی پتھری جو بغیر آپریشن جے کامیاب علاج کندا آہن. ہیپاٹائٹس بی سی مادے جی السر گوڈن جوڑن سندھن جو سور فالج یعنی ادھرنگو موہیڑا چہرے تے چھایوں چہرے جا داغ دبا چہرے جی خارش متھے جو سور ادھ متھے جو سور نظر جی کمزوری نک کن دل جا مرض انہن سبھی بیمارن جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن. ٹی بی جلن قبض جگر جا مرض ہتھن پیرن جو سڑن فٹ فرڑیوں جسمانی کمزوری چٹری جی بیماری ڈڈ بکھ جو نہ لگن مردن عورتن جے پوشیدہ بیمارن جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن. اواں کئی بھی وقت ڈاکٹر صاحب سان رابطہ کرے سکو تھا 0301 2196 851. اساں جو لائیو کال جو پروگرام بھی ساگی نمبر ساگی آہے. ڈاکٹر صاحب سان سب کا پہلے تو ڈاکٹر صاحب کے پنجے پروگرام میں خوش آمدید چوندا سیں. ڈاکٹر صاحب السلام علیکم.
7: وعلیکم السلام سر.
6: تمام گھنی مہربانی ڈاکٹر صاحب تا اساں کے پنجو قیمتی وقت نو طبیعت ٹھیک ہے اوان جی
7: دسے اللہ تعالی جا کروڑ ہے سر.
6: پروگرام ہے صحت جی گال. ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود جے کی ڈاکٹر صاحب کے خوش آمدید چونداسیں. ڈاکٹر صاحب تمام گھنی مہربانی تا اساں کے پنجو قیمتی وقت دینایو. اج کڑے موضوع جان دینا سائیں؟
7: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم. پہلے تو سب تعریفوں ان رب پاک چو جے کو اساں کے جارے تھو خرائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو اے سبنی زمینی آسمانی آفت کا محفوظ رکھے تھو. اساں جے پروگرام صحت کی گال خبر ہے تو ہر روز ان ٹائم تے پیش تھی ہے. اساں جی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک ہفتے جا پنج ڈی جمعہ چھنچر آچر سومر اربا خمیس मेहरापुर शहर में कोचड़ी रोड ते वधण पोटा पेट्रोल पंप जे साम्हूं मौजूदु हूंदी आहे। जेकी टाइमिंग असांजी हूंदी आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं। यादि रखिजो अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो मोकिल हूंदी आहे, बक़ाया ॾींहुं क्लिनिक ते मौजूदु आहियूं। कॉन्टेक्ट नंबर असांजो अवां ते पहुची चुको आहे, वरी बि हिकु दफ़ो ॿीहर पाण बि अनाउंस कयूं था। इहो कॉन्टेक्ट नंबर हूंदो आहे कंहिं बि जेको आहे सो दवा जे हिसाब सां मालूमात जे लाइ, कंहिं बीमारी जी मालूमात जे लाइ, या टोकन नंबर वठण जे हवाले सां 0301-96-98-51 03-01-21-96-851। असांजे प्रोग्राम से जी ॻाल्हि में कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके बि बीमारियूं हूंदियूं आहिनि त FM 94 जे हवाले सां उन जे तवसत सां अवां ताईं जेको आहे सो उन्हनि जी नंढी ॼाण पहुचाईंदा आहियूं, त जीअं असांजा सामान घर वेठे उहा नंढी ॼाण हासिलु करे सघनि ऐं उन बीमारी जे मुतालिक़ जेको आहे सो हुननि खे मालूमात हुजे, या जेके उहे कुदरती जेके शयूं हूंदियूं आहिनि जेके अवां ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं अवां उन्हनि जो वसीले फस्ट एड वठी सघो, त हीउ प्रोग्राम उन्हीअ जी निशानदेही कंदो आहे। असांजे प्रोग्राम से अची ॻाल्हि उनमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले, उहे बीमारियूं उहे हूंदियूं आहिनि जीअं अवांखे ख़बर आहे त असां हर बीमारी जे हवाले सां होम्योपैथिक में होम्योपैथिक जी दवाउनि जे रस्ते ट्रीटमेंट कंदा आहियूं, जंहिंमें दम, सहिको, एलर्जी, नक जी हॾी वधी वेंदी आहे या नक जो गोश्त वधी वेंदो आहे या गले जा गदूद वधी वेंदा आहिनि, या उन खां अलावा इवन गले जा ट्रांसलेट्स जंहिंखे चइबो आहे, औरतुनि जा मसाइल हूंदा आहिनि, मर्दनि जा मसाइल हूंदा आहिनि, औरतुनि जे चहिरे ते छायूं थी वेंदियूं आहिनि या मोहिड़ा थी वेंदा आहिनि, या वारनि छणण जो मसइलो हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेके क्रॉनिक डिज़ीज़ असां जंहिंखे चऊं, जेके लंबे अरसे ताईं जेके बीमारी हूंदी आहे, चमड़ी जूं सोराइसिस हूंदी आहे, या शाइटिका कुनरग जो सूरु आहे, उहे कंहिं रहंदो आहे, उनजो असां वटि होम्योपैथिक में हिकिड़ो कामयाबु इलाजु मौजूदु आहे। उहे केस जेके मेडिकली हवाले सां ऑपरेटेड कया वेंदा आहिनि, लेकिन असां वटि बग़ैर ऑपरेशन जे, यानी हिकिड़ी किडनी स्टोन थिए, यानी गुर्दे में पथरी आहे, गाल ब्लड स्टोन पिते में पथरी आहे, या इवन जंहिंजो प्रोस्टेट लेवल वधी वेंदी आहे, गदूद जो जेको आहे सो वधी वेंदो आहे, या जेको आहे सो अहिड़ा ॿिया खोड़ सारा अमराज़, अहिड़े तरीक़े सां अॼोको प्रोग्राम आहे अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं लिवर सेरोसिस जे हवाले सां, छो जो रोज़मर्रा जे हवाले सां जेके पेशंट्स असां वटि ज़्यादा ईंदा आहिनि त कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जी कुझु मालूमात तव्हां ताईं पहुचायूं। उन में हवाले सां लिवर सेरोसिस यानी या लिवर जो जी सर
6: सामिन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि। हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, डॉक्टर साहिबु तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं, पहिरियां कॉल जे तरफ़ हलूं पिया, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केर साहब ॻाल्हाए पियो मुंहिंजा साईं? जी मुंहिंजा
3: भाउ,
6: अच्छा ख़ुश आमदीद चऊं था, छा पुछंदा दादमोहन भाउ? छाजे करे निकिरनि थियूं? किथां ॻाल्हायो था, परे जायो मेरापुर जा वेझा आहियो? रूबरू अची ॾेखारे वञिजो, डॉक्टर साहिबु मौजूदु आहे हफ़्ते जा सभई ॾींहं, सिर्फ़ु अंगारो मोकल आहे, बाक़ी सभिनी ॾींहंनि ते डॉक्टर साहिबु मौजूदु हूंदो आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते।
7: हा जेसि बिल्कुलु दोस्त खे ॿुधाईंदासीं त जेको आहे सो ही स्किन एलर्जी आहे, रत में ख़राबी थी वेंदी आहे जंहिंजे करे बि दाणा फुंसियूं फोड़ा वग़ैरह थी वेंदा आहिनि। हिकु त जेको आहे सो कोशिशि कनि त जेके एलर्जी फैलाईंदड़ शयूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु न कनि, या अंडो, मच्छी, वॾो गोश्त, खटी शइ, आचार वग़ैरह इस्तेमालु हरगिज़ न आहे करणी। पाणी जो ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, पनीर मिलंदो आहे उनजो इस्तेमालु करे सघनि था, या निम जो इस्तेमालु करे सघनि, निम जे पाणी सां विझी सघनि था। लेकिन दोस्त खे बहितरु मशवरो इहो ॾींदासीं त हिकु त गर्मी जी मौसम बि आहे हिन में, या एलर्जी अञा वधीक वधी वेंदी आहे, बहितरु इहो ई आहे त क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक वधण पोटा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं कोटड़ी रोड ते मौजूदु आहे। सुभाणे जुमो आहे ऐं जुमे जो ॾींहुं असां जेको आहे सो यानी हफ़्ते जा जेके कुझु ॾींहं हूंदा आहिनि जिन में जेको असां चेकअप फीस फ्री रखंदा आहियूं, जुमो ऐं आचार, इन हवाले सां दोस्तनि खे ॿुधायोसीं पिए त उन ॾींहं ते अची ऐं असांखे रूबरू ॾेखारे वेंदा त
6: हफ़्ते जो आहिनि जिन में जुमो ऐं आचार,
7: जी सर,
6: उनजो चेकअप फीस फ्री आहे,
7: जी सर।
6: बिल्कुल ठीक है। तां पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाए जो डॉक्टर साहब, जेको पहिरियां ॿुधाए रहिया
7: आहियो। जैसे अहिड़े तरीक़े सां लिवर सिरोसिस या फैटी लिवर जेको आहे सो थी वेंदो आहे, उहो छो थींदो आहे? हिकु त पहिरियां नंढी ॼाण इहा पुछंदो लिवर यानी जिगर जेको आहे सो असांजे उहो आहे छा, या उनजो फंक्शन असांजे जिस्म में कहिड़ो हूंदो आहे? ऐं ख़बर आहे त लिवर यानी जेको आहे सो जिगर असांजे जिस्म जो वॾे में वॾो ऐज़ा हूंदो आहे, जंहिंजो कमु हूंदो आहे डाइजेस्टिव करणु यानी हज़म करणु यानी जेको आहे सो ऐं एनर्जी पैदा करणु, एनर्जी स्टोर करणु। जॾहिं जेको लिवर सही कमु कंदो आहे त जेको आहे सो असांजो डाइजेस्टिव सिस्टम सही हूंदो, ऐं जेको असां खाईंदासीं त जेके फल गलीज़ मादा हूंदा आहिनि उहे अख़राज थींदा आहिनि, ऐं ॿियो जेको आहे सो उन खां पोइ यानी पेट में गैस न थींदी आहे, पेट ते फूक न थींदी आहे, हाज़मो दुरुस्त रहंदो आहे। ऐं हाज़मो जॾहिं दुरुस्त रहंदो आहे त असां जेको कुझु खाईंदा आहियूं उहो एनर्जी जी सूरत में स्टोर थी वेंदो आहे, असां खे रतु जेको आहे सो मिलंदो आहे, ऐं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। लेकिन किन सूरत हाल जे करे छा थींदो आहे जो लिवर में कुझु प्रॉब्लम्स थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे मिसलनि जी हाणे फैटी लिवर जी ॻाल्हि कयूं त फैटी लिवर यानी नाले मां ज़ाहिर आहे त फैट जेको आहे सो लिवर ते अची वञणु। जी सर,
6: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि में पहुचे पियो। 0301-2196-8051 हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। अलहमदिल्ला, केर सभु ॻाल्हाए पियो मुंहिंजे साईं? ख़ुश आमदी चऊं था अब्दुल जब्बार चन्ना साहिब खे। चन्ना साहिब ठीकु आहियो? अलहमदिल्ला। छा पुछंदा डॉक्टर साहिब खां? बिल्कुलु ठीकु आहे।
7: खुड़ी जे सूर जा बि खोड़ सारा अक़साम हूंदा आहिनि, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। सो उन खे बि इहो ई चवंदासीं त जॾहिं रूबरू ईंदा त हुनखे ॾिसी करे डायग्नोस करे ऐं पोइ जेको आहे सो दवा ॾेई सघिजे थी। ब्लड प्रेशर जे करे गुर्दनि जो मसइलो हूंदो आहे, उनजे करे यूरिक एसिड वधी वेंदो आहे, या हॾी जेकी वधी वेंदी आहे खुड़ी जी, उनजे करे बि जेको आहे सो सूरु पवंदो आहे। लेकिन अधे खे इहो मशवरो ॾींदासीं त रूबरू जॾहिं ॾेखारींदा त हुनखे दवा बहितर नमूने सां जेको आहे सो ॾेई सघिबी। जी सर,
6: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ ई अव्हांजे समातुनि में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति पुछी सघो था। 0301-2196-8051 डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह 9 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपोटा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिब सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं डॉक्टर साहिब, हर जुमे ऐं हर आचर ते बग़ैर फीस यानी जेका चेक फीस आहे उहा डॉक्टर साहिब जे तरफ़ां फ्री रखियल आहे, मुफ़्त रखियल आहे। उहा चेक फीस बिल्कुलु मुफ़्त हूंदी आहे हर जुमे ऐं हर आचर वारे ॾींहं। मां सम्झा थो डॉक्टर साहिब खां वरी बि, डॉक्टर साहिब छंछर ते फीस वठंदा आहियो या छंछर वारो ॾींहुं बि चेकअप फ्री रखियो आहे?
7: बहरहाल को अहिड़ो मुस्तहक़ अची वेंदो आहे उनखां फ्री जेको आहे सो, बहरहाल छंछर जो ॾींहुं बि असांजो तव्हां
6: फ्री में जेको आहे फ्री में इलाज कंदा आहियो माण्हुनि जो। तमामु बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम अस्सलाम सर,
6: जी हा अलहमदिल्ला, केरु साहिबु ॻाल्हाए पियो मुंहिंजा साईं? ख़ुश आमदी चऊं था हाफ़िज़ साहिब खे। ख़ुशि आहियो अव्हां, तबियत ठीकु आहे मुंहिंजे भाउ जी? अच्छा, वात मां ब्लड आई हुई
3: उल्टीअ में।
6: हा हा,
3: उनजे करे असां टेस्टूं वग़ैरह बि करायूं, उन में ॿुधाइनि था त माना मादे में ज़ख़्म आहे, जहिड़े ते कुझु सोज आहे,
6: बिल्कुलु इन
3: लाइ
6: बिल्कुलु इलाज मौजूदु आहे। तव्हांखे ॾसियो हूंदो त मादे जी अल्सर आहे तव्हांखे, एच पाइलरी तव्हांजी पॉज़िटिव आई हूंदी, तव्हां इहा रिपोर्ट एच पाइलरी कराई हूंदी न? हा, एच पाइलरी तव्हांजी पॉज़िटिव आई हूंदी, तंहिंजे करे तव्हांखे जेकी शइ तव्हां खाओ था उल्टी करे कढो था या उन में रत बि अचे थो? सुस्ती रहे थी, माना अहिड़ी शुरूआत थी आहे इन में, इहो इन्फेक्शन आहे एच पाइलरी जॾहिं पॉज़िटिव ईंदी आहे त माना मादे में हिकिड़ो सुराख हूंदो आहे, तंहिंजे करे वञी इहो थिए थो। वधीक तव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो, पर डॉक्टर साहिबु ॿुधाईंदो, पर इन सां बहितर आहे त तव्हां इहे ई रिपोर्टूं खणी करे रूबरू डॉक्टर साहिब वटि सुभाणे अची वञो त बहितर थींदो। जेकी तव्हांजे खे हिकिड़ो जेको तव्हां पंहिंजो इशू ॿुधायो था, मसइलो ॿुधायो था, कुझु कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना सीरियस हूंदा आहिनि, जो ॾस पंध ते काफ़ी हल्का फुल्का हूंदा आहिनि, ठीकु थी वञनि था। मशहूर डॉक्टर आहे पूरी सिंध जो, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, तव्हांजी ख़ुशि नसीबी आहे, ऐं चवंदो आहे मेरा परिवारनि जी जेके पस गिरदाई वारा आहिनि, जो डॉक्टर साहब जहिड़ो माण्हू हिते मौजूदु आहे, इन जो इलाज मौजूदु आहे, डॉक्टर साहब इन जो इलाज कंदो, रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर थींदो। डॉक्टर साहब तव्हांखे पाण ॾिसण जी, डॉक्टर साहब
7: जैसे मादे जे हवाले सां जीअं तव्हां ॻाल्हि देखां कई त एच पैरोरी यानी हेलिको बैक्टेरिया हिकिड़ो बैक्टेरिया हूंदो आहे, जरासीम हूंदो आहे, जंहिंजे अचण जे करे जेको आहे सो पोइ मादे में तकलीफ़ थी पवंदी आहे, इन्फेक्शन थी पवंदो आहे, जंहिंजे करे खोर सारियूं सूरत हाल पैदा थींदियूं आहिनि, या अधे खे उन सां गॾो गॾु हेपेटाइटिस बी वायरल इन्फेक्शन बि लॻल आहे, जंहिंजे करे बि खोर सारा प्रॉब्लम्स थींदा आहिनि। सो बहितर ट्रीटमेंट उन में इहो ई आहे त उनजो बहितर इलाजु होम्योपैथिक दवाउनि जे रस्ते थिए त उहो बहितर आहे। सो अधे खे इहो ई मशवरो ॾींदासीं त जेके ॾींहं असां अनाउंस कयूं था उन्हनि मां कहिड़े बि ॾींहं ते अची रूबरू ऐं ॾेखारे वेंदा त वधीक बहितर रहंदो।
6: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि 0301 96 8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे, ऐं कॉल जी तरफ़ वेंदासीं डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिब हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह नाएं खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुठा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ वेंदासीं। अस्सलाम वालेकुम।
3: وعلیکم السلام
6: جی مجھے سائیں گیر صاحب گلائے پیو
3: فرمالی غلام مری تو گلا سائیں کوٹڑی کبیر ما
6: خوش آمدید چوندا کوٹڑی کبیر جی بھا کے ٹھیک آیو بھا چھا پچھندا ڈاکٹر صاحب کا
3: سر گوڈن میں ڈاڈو سور رہے تو
6: گوڈن میں گھنو سور آ یا ڈاڈو آ یا تھورو آ
3: کو بھی اترو سر نہ ہے پر کو بھی کچھ منا گھنو آ سر یہ تو منا ہلے تو
6: ڈاکٹر منظور صاحب موجود ہو جے اساں جے کوٹڑی کبیر جا مانو مہراپور جا مانو پریشان ہو جند پو اسیں چھا چوندا کے
3: سر
6: हिकिड़ी जॻह ते पोइ कमकार थींदा तव्हांजा सही था चओ न। अॻु में चवंदा आहिनि जी ख़ुशि त जान ख़ुशि, सिहत आहे त सभु कुझु आहे।
7: काफ़ी टाइम खां वठी गोॾनि जे सूर जी तकलीफ़ आहे, गोॾनि जे सूर जा बि खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि, ऐं अधे खे हिकु त पंहिंजे प्रोग्राम जे तवसु सां मना कंदासीं त इनखे मालिश करणु सख़्तु मनो आहे, को बि बाम वग़ैरह या तेल वग़ैरह बिल्कुलु लॻाइनि, लेकिन उनजी मालिश हरगिज़ न कनि, ऐं वधि में वधि सरिहं जो तेल गरम करे हेड विझी उहो लॻाए सघंदा बि या त घणे वक़्त खां इन तकलीफ़ में मुबतला आहे, ऐं चाहे थो त इहा तकलीफ़ दूरि थिए त उन जे लाइ होम्योपैथिक में उनजी बहितरीन ट्रीटमेंट मौजूदु आहे, जेकी कुझु अरसो इस्तेमालु करण खां उन खां बाद में हुनजी उहा तकलीफ़ छॾे वेंदी, चाहे जेकॾहिं माण्हू नथो पहुची सघे लेकिन तकलीफ़ जे करे जेकॾहिं हिकिड़ो थोरी तकलीफ़ छॾे असां वटि थींदो ई आहे, जॾहिं तकलीफ़ हद खां वधीक वधी वेंदी आहे त पोइ पेशंट पहुचंदो आहे, ऐं पोइ उन में ख़र्चो बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे, टाइम बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे, पर जेकॾहिं ऑन स्पॉट पहुचे थो ऐं उनखे दवा ॾिनी वञे थी त हुन मां उहो जल्दी मुस्तफ़ीद थी वञे थो, इन जे करे अधे खे बि इहो मशवरो ॾींदासीं त रूबरू ऐं जल्दी ॾेखारे वेंदा त वधीक बहितर रहंदो।
6: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सिंह जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु, 0301 91 8051 लाइव कॉल जो नंबर आहे, डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे, डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि, दम, सहिको, एलर्जी, चमड़ी जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, नक, गले जो गुदूद वधी वञे या नक जी हॾी वधी वञे, गुर्दे, पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कंदा आहिनि, हेपेटाइटिस बी, सी, मादे जी अल्सर, गोॾनि, जोड़नि, संदनि जो सूर, फालज, मोहिड़ा, चहिरे ते छायूं, चहिरे जो या दाग धबा, चहिरे जी ख़ारिश, मथे जो सूर, अधु मथे जो सूर, नज़र जी कमज़ोरी, नक, कन, ऐं गलो दिलि जा मर्ज़, टीबी, जलन, कब्ज़, जिगर जा मर्ज़, हथनि पेरनि जो सड़णु, फट, फुरड़ियूं, जिस्मानी कमज़ोरी, चिटी जी बीमारी, दढ बुख जो न लॻणु मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाब इलाज कंदा आहिनि। ख़ारिश हुजे या जान ते मलो निकिरणु, बद हज़मो, चेल जो सूर, ॿारनि में कद जो न वधणु, ॿारनि जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, उन खां अलावा डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज कंदा आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-2196-8851। ही वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, प्रोग्राम में हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गॾु गॾु रहिजो, ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94।